नमस्कार, FM 102.8 MHz पर है विविध भारती च मुंबई केंद्र है। आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 16 भाद्रपद शके 1948 म्हणजे 8 ऑक्टोबर सन 2026। सकाळचे 5:55 आणि 50 सेकंद होत आहे। आमची आजची आता सभा सुरू होत आहे। सुप्रभात।

0: कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केली 0.5% वाढ. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. आणि गडचिरोली जिल्ह्याला नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रथम क्रमांक. आता सविस्तर बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. विकसित भारतासाठी केलेल्या विविध संकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
1: विकसित भारत का लक्ष्य आत्मनिर्भर भारत का लक्ष्य, इकॉनॉमी को टॉप 3 में लाने का लक्ष्य, गरीबी का नामो निशान मिटाने का लक्ष्य, ड्रग्स फ्री इंडिया बनाने का लक्ष्य. हमें ऐसा भारत बनाना है कि लक्ष्य ऐसे हो कि हर क्षेत्र में तिरंगा शान से लहराए.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं देशभरात सेवा संकल्प अभियान, सेवा ज्योती यात्रा आणि विकसित भारत संकल्प सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल विकसित भारत 2047 संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, धुळे, जालना, बीड इथं सेवा ज्योती यात्रा, पदयात्रा, मशाल यात्रा, सभा, वृक्षारोपण आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसेवेतून राष्ट्रसेवेचा मंत्र आणि अविरत कटिबद्धता जोपासत सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्तानं जनसेवा से देशसेवा या अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज ऐकूया अटल नवोन्मेष अभियानाबाबत माहिती.
2: भारतात नवोन्मेषाची व्याप्ती वाढवण्यासाठी नीती आयोगाअंतर्गत 2016 केंद्र सरकारनं अटल नवोन्मेष अभियान सुरू केलं. या अभियानाची रचना 2 स्तरांवर करण्यात आली. प्राथमिक स्तरावर अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळांमध्ये 3D प्रिंटर्स, सेन्सर्स, रोबोटिक्स किट्स आणि इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली. आतापर्यंत 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या असून त्यापैकी जवळपास 60% सरकारी शाळांमध्ये आणि निम्म्याहून अधिक ग्रामीण भागात आहेत. दुसऱ्या स्तरातील 72 अटल इन्क्युबेशन केंद्र स्टार्टअप्सना त्यांच्या उभारणीच्या काळात सहाय्य करतात. या केंद्रांनी आतापर्यंत 1,000 उद्योगांना मदत केली असून 1,000 रोजगारांच्या संधी देखील निर्माण केल्या आहेत. मंत्रिमंडळानं विस्तारित कार्यक्षेत्रासह हे अभियान 2028 सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. 2016 संशोधन आणि स्टार्टअप विषयक उपक्रम काही मोजक्या संस्था आणि महानगरांमध्येच केंद्रित होत्या. त्यामुळे इतर भागातील शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून पाहण्याची संधी मर्यादित स्वरूपातच उपलब्ध होती. आता या अभियानानं देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजवण्याचं काम केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुमेधा हर्षे, पुणे.
0: रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे. त्यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे. बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला. फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. 94वा भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे. भारतीय वायुदल अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी यंदाच्या वायुदल दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतीय वायुदल सतर्कता आणि दृढनिष्ठेनं देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून वायुदलानं एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य

0: सिद्ध केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झालेली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये चांगली आवक झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4030 रुपये असलेला भाव जवळपास 13% घसरून तो प्रति क्विंटल सुमारे 3475 रुपयांवर आला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी शहा यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,
1: विशेष विनंती अशी केली आहे की एकूण सगळी दुष्काळाची परिस्थिती पाहता विशेष मदत आम्हाला केंद्र सरकारने करावी. माननीय गृहमंत्री मोदींनीही सकारात्मकता दाखवली आहे आणि नियमात बसवून जी जास्तीत जास्त मदत आपल्याला करता येईल ती केंद्र सरकार करेल अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासित देखील केलेलं आहे.
0: दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात काल झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत अभ्यासाकडे परतण्याचा सल्ला दिला, तर परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक होतील याची हमी देऊन विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. भरती प्रक्रियेचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुण्यातल्या टिळक चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्या तरी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचं स्वरूप पूर्णपणे राजकीय झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित नसलेले मुद्दे आणि घोषणा आंदोलनात दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी काल पुण्यात माध्यमांशी बोलताना मांडली. गडचिरोली जिल्ह्यानं नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीच्या एकंदर डेल्टा श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्यानं देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातील 48 निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे ही श्रेणी निश्चित करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर यासह इतर स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केलं. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. पुण्यातील लांब पल्ल्याची जलतरणपटू गीता मालुसरे हिनं अवघ्या 96 दिवसात इंग्लिश खाडी, कॅटालिना चॅनल आणि न्यूयॉर्कमधील 20 ब्रिजेस स्विम पूर्ण करून ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन पटकावला आहे. अवघ्या 96 दिवसात ट्रिपल क्राउन मिळवणारी ती जगातील 6वी, आशियातील 2री आणि भारतातील 1ली महिला ठरली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली. हवामान. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केली 0.5% वाढ. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर.

0: आणि गडचिरोली जिल्ह्याला नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रथम क्रमांक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है विविध भारती का मुंबई केंद्र. अब सुनिए कार्यक्रम भूले बिसर गीत का शेष भाग.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:20 झालेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94व्या भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक नवोपक्रम या क्षेत्रातील देशाच्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याच्या उद्देशाने आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील यशोभूमी इथं करणार आहेत. या क्षेत्रातील सहकार्य, गुंतवणूक आणि नव्या संकल्पना तसंच डिजिटल नवोपक्रम यासाठी ही परिषद जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. पुढच्या पिढीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान वर आधारित आर्थिक विकास तसंच सुरक्षित डिजिटल परिसंस्थांचा विकास या विषयावर चर्चा होत आहे. दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा 4 दिवसांचा कार्यक्रम काल सुरू झाला आहे. भारतीय वायुदल म्हणजे अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या 94व्या भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे. भारतीय वायुदलाची सतर्कता आणि दृढ निष्ठेने देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या ऑपरेशन सिंदूरने एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वस्तू आणि सेवा कर परिषदेची 57वी बैठक आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध स्तरावरील मान्यतेसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जीएसटीशी संबंधित वाद सोडवणं आणि इनपुट टॅक्स क्रेडिटची प्रक्रिया सुलभ करणं यांसारख्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा अपेक्षित आहे. जीएसटी प्रणालीतील पुढील टप्प्यातील सुधारणांसाठी तसंच प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरणासाठी 5 सूत्रीय योजना मांडली जाणार आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये अनिश्चितता निर्माण करणाऱ्या धोरणांना तसंच संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन यावर तोडगा काढण्यासाठी आणि जागतिक बाजारातील चुकीच्या धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिका आणि 13 अन्य देशांच्या गटामध्ये भारत सहभागी झाला आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी मंडळाने काल रात्री स्वाक्षरी केलेलं संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदन प्रसिद्ध केलं. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी इथं झालेल्या G20 संघटनेच्या व्यापार मंत्र्यांच्या चर्चेनंतर या परिषदेत सहभागी झालेल्या 15 देशांनी स्वाक्षरी केलेलं हे संयुक्त निवेदन आहे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या घटनेला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे. यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे. बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला. फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अबिदजान इथं कोत दिवारचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेने बिराहिमा ओवाटारा यांची भेट घेतली. भारत आणि कोत दिवार दरम्यान परस्पर विश्वास, क्षमता बांधणी आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित संरक्षण क्षेत्रातील भागीदारीवर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अबिदजानमधील ही भेट जयशंकर यांच्या घाना, कोत दिवार आणि इथिओपिया या 5 दिवसांच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग आहे. या दौऱ्याचा उद्देश या 3 आफ्रिकन देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ करणं हा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात

0: कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झाली आहे. पुरवठ्यातील या सुधारणेमुळे कांद्याच्या दरात आधीच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये देखील आवक चांगली झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4030 रुपये असलेला भाव एकंदर 13% घसरून प्रति क्विंटल सुमारे 3475 रुपयांवर आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी शहा यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. कसदार अभिनय, दमदार आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक करत नानांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायकाच्या अनेक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. या काळातच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी काम सुरू केलं. 1978 गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली रवीची भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर क्रांतीवीर, परिंदा, प्रहार, खामोशी द म्युझिकल, वेलकम अशा हिंदी आणि नटसम्राट, देऊळ, पक पक पकाक, प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच 1995 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अभिनयाइतकंच सामाजिक क्षेत्रातही नानांनी उल्लेखनीय योगदान दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. टेबल टेनिसमध्ये बीजिंग इथं सुरू असलेल्या चायना स्मॅश स्पर्धेत काल भारताच्या मानुष शहा आणि दिया चितळे या जोडीने इतिहास रचला. रोमानियाच्या एडवर्ड आयोनेस्कू आणि बर्नाडेट सोक्स यांचा 3-0 असा पराभव करून WTT ग्रँड स्मॅशच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी ही पहिलीच भारतीय मिश्र दुहेरी जोडी ठरली. जपानमधल्या आईची नागोया इथं 18-24 ऑक्टोबर दरम्यान आशियाई दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा अर्थात आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि टेनिसपटू भाविना पटेल भारतीय चमूचे ध्वजवाहक असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94 भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.8 MHz पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. आप हमारे कार्यक्रम न्यूज ऑन AIR ऐप पर भी सुन सकते हैं. लीजिए अब सुनिए कार्यक्रम चित्रलोक.

0: लता मंगेशकर का गाया आदमी फिल्म का गीत आपने सुना, शकील बदायूनी के बोल थे, नौशाद का संगीत था, यादों की महफिल। ये प्रोग्राम श्रोताओं यहीं संपन्न हुआ। कार्यक्रम सुरीला सफर आप सुनेंगे बस थोड़ी।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते। डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवांना मोठी ऊर्जा मिळाली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। नवी दिल्लीत आज 10व्या भारतीय मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। भारतीय मोबाईल काँग्रेस या मंचाने देशातलं दूरसंवाद क्षेत्र आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीचा झालेला विकास जवळून पाहिला आहे। भारताच्या दूरसंवाद क्षेत्रातल्या प्रगतीमध्ये या मंचाने महत्वाची भूमिका बजावली असल्याचं पंतप्रधान म्हणाले। संपूर्ण भारतात 5G सेवा सुरळीत चालवण्यासाठी आता 5.5 लाखांहून अधिक बेस स्टेशन कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत मोबाईल काँग्रेसमध्ये यंदाच्या चर्चेची स्केल विदाऊट बाउंड्रीज ही संकल्पना असून प्रत्येक मर्यादेपलीकडे विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे। भारतानं ही संकल्पना प्रत्यक्षात कशी साकारली याचा अनुभव पंतप्रधान मोदी यांनी मांडला। दूरसंचार क्षेत्राचा विचार करताना नेटवर्क, स्पेक्ट्रम, टॉवर, पोहोच आणि वेग यावर चर्चा होते। मात्र गेल्या 10 ते 12 वर्षात मोबाईल फोन केवळ संवादाचं माध्यम न राहता सुशासनाचं महत्वाचं साधन बनलं आहे, हेच डिजिटल इंडियाच्या संकल्पनेचं केंद्र असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं। ते म्हणाले,
2: मैं आपको भारत के अनुभवों से बताना चाहूंगा कि हमने कैसे स्केल विदाउट बाउंड्रीज के सपने को जीकर दिखाया है। साथियों, जब हम टेलीकॉम की बात करते हैं तो अक्सर नेटवर्क की चर्चा होती, स्पेक्ट्रम पर डिबेट चलती है, टावर्स की रीच की, स्पीड की बातें होती, लेकिन भारत के लोगों के लिए टेलीकॉम के मायने और भी रहे हैं। बीते 10-12 वर्षों में मोबाइल फोन आधुनिक कम्युनिकेशन के माध्यम के साथ साथ गुड गवर्नेंस का भी अहम टूल बनकर सामने आया है और ये हमारे डिजिटल इंडिया विजन के कोर में रहा।
1: भारतीय हवाई दलाचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे। अभेद्य, अचूक आणि सटीक ही यंदाची स्थापना दिनाची संकल्पना आहे। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी दिलेल्या संदेशात भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं आणि दृढ निश्चयानं राष्ट्राच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं म्हटलं आहे। ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता पुण्यातल्या डोंजे इथल्या त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। ते 75 वर्षांचे होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। आपल्या सशक्त आणि भावपूर्ण अभिनयाने नाना पाटेकर यांनी मानवी अनुभवांना जिवंत केल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना भारतीय चित्रपटसृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान आणि दमदार अभिनय कायम स्मरणात राहील असं म्हटलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतलं नाना पाटेकर यांचं योगदान मोठं असून त्यांच्या निधनानं एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या अभिनय आणि सामाजिक क्षेत्रातल्या कार्याला उजाळा दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली। राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं 11-सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे। हे पथक दुष्काळग्रस्त भागातली परिस्थिती, पिकांचं नुकसान, पाणी

टंचाई आणि संबंधित बाबींचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणार आहे. पथकाचं नेतृत्व कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल करत आहेत. मराठवाड्यात पाहणीसाठी हे पथक आज रात्री छत्रपती संभाजीनगर इथं दाखल होईल. विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हे पथक उद्या सकाळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर दुपारनंतर तसंच परवा सकाळी बीड जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये पाहणी करेल. राज्यातल्या अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि अशा प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा यासाठी पुण्यात विशेष नामनिर्देशित न्यायालय स्थापन करण्यात आलं आहे. या न्यायालयामुळे प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा, पुरावे आणि साक्षीदारांशी संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं तसंच दोषींविरुद्ध प्रभावी न्यायालयीन कार्यवाही करणं सुलभ होणार आहे. बीड जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपाताच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी PCPNDT आणि वैद्यकीय गर्भपात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिल्या. बीड जिल्हा रुग्णालयात संबंधित यंत्रणेच्या आढावा बैठकीत त्या आज बोलत होत्या. जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करावी, केंद्रांच्या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवावी आणि संशयास्पद बाबी आढळल्यास तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू। औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश। आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण। डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या आयएमसी अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते। स्केल विदाऊट बाउंड्रीज ही आयएमसी 2026ची संकल्पना आहे। दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञानविषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज 5G कनेक्टिव्हिटी पोहोचली असून दुर्गम खेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दर्जेदार माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
1: बीते वर्षों में इंडिया मोबाइल कांग्रेस के माध्यम से बहुत कुछ हासिल किया है। हमारे सामने विकसित भारत का एक विराट संकल्प है। इसके लिए हमें अपने प्रयासों को निरंतर व्यापक करते रहना है। हमें आईएमसी को एक ऐसा प्लेटफॉर्म बनाना है जो टेक्नोलॉजी, रिसर्च, इंडस्ट्री, इन्वेस्टमेंट और आइडिया का एक जंक्शन बन सके।
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी जीएसटी परिषद बैठक आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत। जीएसटी अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं जीएसटीशी संबंधित विवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल। वस्तू आणि सेवा कर प्रणालीतल्या पुढल्या टप्प्यातल्या सुधारणांसाठी सरकार 5 सूत्री योजनांचा प्रस्ताव ठेवणार असून यात प्रक्रियात्मक सुधारणा, संरचनात्मक सुधारणा, जीवनमान आणि व्यवसाय सुलभता, सेवांची निर्यात आणि ई कॉमर्स या मुद्द्यांचा समावेश आहे। जीएसटी प्रणालीतल्या सध्याच्या अनेक प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरण आणि विशेषतः लघु उद्योगांवरचा अनुपालनाचा भार कमी करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं। भारतीय हवाई दलाचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होतोय। अभेद्य, अचूक आणि सटीक ही यंदाची हवाई दल दिनाची संकल्पना आहे। भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं, दृढ निश्चयानं देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरनं एकात्मिक हवाई मोहिमांच्या निर्णायक सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं तसंच देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित राखण्याची हवाई दलाची क्षमता सिद्ध केली असं त्यांनी नमूद केलं। प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर विशेष व्हिडिओ शेअर करत वायुदलाचं शौर्य आणि समर्पणाला अभिवादन केलंय. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या आरोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
1: प्रधानमंत्री पदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामत ग्रामीण भागात सुमारे 10,28,00,000 शौचालयं बांधण्यात आली. 6,03,175 गावं हागणदारी मुक्त झाली.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथल्या त्यांच्या घरात आज पहाटे 4:00 ते बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्यानं 5:15 त्यांना मृत घोषित करण्यात आलं. नाना पाटेकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोवा वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलाय. त्यानंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोणजे इथं त्यांच्या घरी नेला जाईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. ऐकूया त्यांच्या जीवन कार्याविषयी.
2: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला होता. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी होते. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवरून सुरू केली. हमीदाबाईची कोठी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाए, प्रहार, राजू बन गया जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
0: ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केले. त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलंय की नाना हे एक अष्टपैलू आणि अत्यंत प्रतिभा वान कलाकार होते. भारतीय चित्रपट सृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नाना पाटेकर उत्तम कलाकार होते. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांचं मन जिंकलं. त्यांनी स्वतःवर कोणतीही बंधनं लावली नाहीत. त्यांनी समाजातल्या व्यवस्थेवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून टीका केली. नाना पाटेकर यांच्या दमदार भूमिका आणि चित्रपट सृष्टीतल्या योगदानाची सदैव आठवण ठेवली जाईल अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांच्या निधनामुळे रंगभूमी चित्रपट सृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम निर्धारानं पुढे नेणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलंय. भारतीय चित्रपट सृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्या आड गेलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय. विविध क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आता 12 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसंच नो मॅपिंग अथवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस मिळालेल्या मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही पात्र मतदार मतदार यादीतील समावेशनापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पुरेशा पुराव्याअभावी कोणताही प्रतिकूल निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची आणि आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली आहे. जलसंपदा विभागाच्या वतीनं दिनांक 2 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जलसेवा संकल्प अभियानचा शुभारंभ जलदिंडीच्या माध्यमातून 3 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या जलदिंडीतून जलसंवर्धन, पाणी बचत आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं आणि कार्यक्षम वापर करण्याचा संदेश देण्यात आला. चंद्रपूर शहराच्या प्रमुख रस्त्यावर निघालेल्या या जलदिंडीला दिना विश्रामगृह येथून प्रारंभ झाला. पुढे जटपुरा गेट गांधी चौक मार्गे ही दिंडी पुन्हा विश्रामगृह इथं पोहोचली. जलसंवर्धनाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. देश विदेशातील पर्यटकांशी प्रभावी संवाद साधता यावा तसंच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव जैवविविधता

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ऍपवरही मतदार अर्ज करू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या IMC अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते. स्केल विदाऊट बाउंड्रीज ही IMC 2026ची संकल्पना आहे. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञानविषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी GST परिषद बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत. जीएसटी अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं जीएसटीशी संबंधित वादविवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला काल 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
1: प्रधानमंत्री पदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10 कोटी 28 लाख शौचालयं बांधण्यात आली. 6 कोटी 3 लाख 175 गावं हागणदारी मुक्त झाली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणण्याची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत.

0: या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या अयोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथं त्यांच्या घरात आज पहाटे 4 सुमाराला ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर पहाटे 5:15 सुमाराला त्यांना मृत घोषित करण्यात आलं. निधनोत्तर तपासणीनंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोंजे इथं त्यांच्या घरी नेण्यात येईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवनकार्याविषयी अधिक माहिती.
1: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंड सुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पकपक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
2: To be or not to be, that is the question. जगावं कि मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं कि फेकून द्यावं या देहाच लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसा मृत्यूच्या काळ्याच्या डोहामध्ये. विधात्या तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
1: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाय, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 सैनिकांसोबत राहिले होते.
0: नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर हे अष्टपैलू प्रतिभावंत कलाकार होते असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले,
3: एक सिद्धहस्त कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुद आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाविषयी नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल। त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले। एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे। मतदारांना voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ॲपवरही अर्ज भरता येतील। ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मनोरंजन क्षेत्रातून अनेकांनी आदरांजली व्यक्त केली आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या लेखिका अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. द ब्युटी ऑफ द हजबंड, अ फिक्शनल एसे इन 29 टँगोज, नॉक्स, ऑटोबायोग्राफी ऑफ रेड, अ नॉवेल इन वर्स यासारखी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. $12,00,000 ही या पुरस्काराची रक्कम आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1,045 अंकांची घसरण झाली आणि तो 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, 102.8 FM और न्यूज ऑन AIR ऐप पर. अब आप सुनेंगे कार्यक्रम छाया गीत.
2: एक दूसरे में खोए खोए से, एक दूसरे में गुथे हुए से, क्योंकि ये प्यार सिर्फ प्यार नहीं, आदत भी नहीं, रूह का एक हिस्सा बन जाता है.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदान नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरून 72000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दिलं. त्यानंतर याप्रश्नी मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी 5 ऑक्टोबरपासून सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं. जातीपातीच्या भिंती दूर करून सर्व समाजांमधल्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यभरात एकत्रित विद्यार्थी वसतिगृह उभारले जाणार आहेत. त्यासाठी योग्य जागा निश्चित करून येत्या 13 तारखेपर्यंत शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय स्तरावर 1000 तर जिल्हा स्तरावर 500 विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृह

0: उभारली जातील. वसतिगृहासाठी जागा निवडताना केवळ उपलब्ध शासकीय जागेचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करणं सोपं व्हावं, सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असावी, तसंच आरोग्य सुविधा, बाजारपेठ आणि इतर दैनंदिन गरजा सहज उपलब्ध होतील याचा विचार करावा, भविष्यातल्या विस्ताराचीही शक्यता लक्षात घ्यावी असं त्यांनी सांगितलं. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ECI नेट ॲपवरही मतदार अर्ज भरू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित केली आहेत. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतके निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या एकंदर 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार काढून घ्यायला परिषदेनं आज मान्यता दिली. कुणालाही अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीलाही परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही, तसंच यापूर्वीच्या नोटीसा मागे घेतल्या जातील. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयाचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष CS शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.5% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवन कार्याविषयी अधिक माहिती.
1: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंडसुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चिड

0: निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पकपक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
1: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसा मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
0: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकारांनी मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाए, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकिर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 सैनिकांसोबत राहिले होते.
2: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
3: एक सिद्धहस्त कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक, जेवढी बिरुदं आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
2: यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. ॲनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांची ऑटोग्राफी ऑफ रेड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे याच्या जामिनाला दिलेली हंगामी स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यातून आज माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 दिवसात परतावा देण्याचा GST परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1,000 अधिक अंकांनी घसरून 72,000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
4: ये विविध भारती का मुंबई केंद्र है. 102.8

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 90% करदात्यांना 3 कार्यालय दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय। सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त। येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त। आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर। जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली। जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या। विविध कारणांसाठी होणाऱ्या दंडाची रक्कम 25,000 रुपयांवरून कमी करून 10,000 रुपये करायला परिषदेनं मान्यता दिली। 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही। जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार परिषदेनं काढून घेतले। कोणाला अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल। उशिरा कर विवरणपत्र दाखल करणं किंवा चुकीचं दाखल करणं किंवा उशिरा कर भरणाऱ्यांकडून केवळ वसुली केली जाईल, त्यांच्याकडून व्याज आकारलं जाईल, दंड होईल, याशिवाय इतर काहीही कारवाई होणार नाही असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं। तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या। जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली। याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे। तसंच यापूर्वीच्या नोटीसा मागे घेतल्या जातील। आयकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल। कोणालाही भेटण्याची गरज पडणार नाही अशी प्रणाली सरकार आणणार आहे। सध्या विविध राज्यांमध्ये व्यवसाय असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक करदात्यांसाठी ही प्रणाली 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आजच्या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे। या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले आहेत। हीच नव्या जीएसटी प्रणालीची सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते। परकीय भूमीतून होणारी सायबर फसवणूक तसंच डीप फेकच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी जागतिक यंत्रणा उभारण्याची गरज आहे। त्यासाठी सरकारं तंत्रज्ञान

0: क्षेत्रातल्या कंपन्या, टेलिकॉम कंपन्या आणि वित्तीय संस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत इंडिया मोबाईल काँग्रेसला ते संबोधित करत होते. सायबर फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीला कोणत्याही सीमा कळत नाहीत. फोन आणि नेटवर्कची सुरक्षितता हे आपलं पहिलं प्राधान्य आहे असं मोदी यांनी सांगितलं.
1: एक सामान्य नागरिक प्रोटोकॉल या आर्किटेक्चर की भाषा में नहीं सोचता, उसके लिए ट्रस्ट बहुत अहम है. जब उसको फोन पर आए उसे पता हो कि कॉल कौन कर रहा, जब मैसेज आए तो उसे पता हो कि वह असली है या फेक, जब पेमेंट हो तो उसे विश्वास हो कि उसका पैसा सुरक्षित है, जब वह किसी फॉर्म में अपना डेटा दे तो उसे विश्वास हो कि उसका डेटा सुरक्षित है.
0: आजच्या युगात मोबाईल हे फक्त संपर्काचं साधन राहिलं नसून शासन आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणाचा महत्वाचा मार्ग झाला आहे आणि त्यामुळे सायबर धोक्यांविरोधातले उपाय बळकट करणं आणखी आवश्यक झालं आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासंदर्भातला मसुदा एका महिन्यात प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या क्षेत्रातली सुरक्षा, डीप फेक, कौशल्य विकास आणि मानव प्रथम या मुद्द्यांवर या मसुद्यात भर असेल असंही त्यांनी सांगितलं. डीप फेक ही आजच्या समाजातली एक मोठी समस्या असून त्यांचा दर्जा दिवसेंदिवस आणखी उत्तम होत आहे. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, यामुळे त्यांची दिशाभूल होते. हा धोका त्यांनी अधोरेखित केला. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या एकंदर 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. बँक भरतीसाठीच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार देणारी टोळी सीबीआयनं उघड केली आहे. या टोळीचा सदस्य असलेल्या जीएसटी निरीक्षकासह 4 मुख्य सूत्रधारांनाही अटक केली आहे. सार्वजनिक परीक्षांच्या प्रक्रियेत हे आरोपी प्रत्यक्ष परीक्षार्थी म्हणून उपस्थित राहून लेखी परीक्षा तसंच मुलाखतीसह निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सहभागी होत होते. या प्रकरणी आयबीपीएस अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं तक्रार दाखल केली होती. त्यावर दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढवण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.5% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज 1045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. निफ्टी 371 अंकांची घट नोंदवून 22,232 अंकांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या पलीकडे गेले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या बनावट पत्राची दखल घेतली जाऊ नये असं रेल्वे बोर्डानं सगळ्या विभागांना कळवलं आहे. दुर्गा पूजेच्या सणापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसबद्दल अद्याप अधिकृत पत्र जारी झालेलं नाही. व्हायरल पत्राच्या आधारावर कोणतीही रक्कम कर्मचाऱ्यांना देऊ नये असं रेल्वे बोर्डानं स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाय, राजू बन गया जंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारनं 2013 त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं होतं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते.

0: त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोणजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींची, ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यादृष्टीनं त्यांची ऑटोग्राफी ऑफ रेड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स, इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूपं निर्माण करणाऱ्या त्यांच्या धाडसी आणि कल्पक साहित्यकृतींसाठी त्यांना या पुरस्काराच्या मानकरी म्हणून निवडल्याचं पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. देशातल्या ग्रामीण भागातले क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज केली. या लीगचं आयोजन पुढच्या फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागीसाठी नोंदणी पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, 102.8 FM और न्यूज ऑन AIR ऐप पर अब आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.

0: दोस्तों और रिश्तेदारों को फॉलो करते हैं।
1: हाँ जी हाँ।
0: पर क्या आपने
2: श्रोते हो FM 102.8 हे विविध भारतीच मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे प्रसारण आपण जगभरात ऐकू शकतात। आता रात्रीचे 11:19 होत आहेत। आमची आजची सभा इथे समाप्त होत आहे। पुन्हा भेटूया उद्या पहाटे याच मीटर्सवर। शुभ रात्री। जय हिंद।